0: बिल आयो देखनी
1: अरे ये जो तार तार छे रे अरे बाप रे
0: अरे आई साट धोती लायो